0: सब हंसेंगे।
1: ये तेरा रोज रोज का नाटक। अच्छा बाबा मैं खेलने नहीं जाता। छे एक कम छे,
0: छे एक कम छे,
1: छे दुनी बारह,
0: छे दुनी बारह।
2: राहुल खेले नहीं आ रहे?
1: अरे यार तुम लोग जाओ, मैं नहीं आ सकता। छे ती अठारह,
0: छे ती अठारह,
1: छे चौक
3: चौक। क्या ये आदर्श स्थिति है? क्या आप इसे यूं ही चलने देंगे? क्या आप बच्चों को दूसरे के हितों से अपने हितों को जोड़ना नहीं सिखाएंगे?
4: अरे मीना तू रो क्यों रही है? और राहुल तू खेलने नहीं गया?
1: माँ मीना कहती है मुझे पहाड़ा सिखा।
4: तो क्या इसलिए तू खेलेगा नहीं?
1: मैं क्या करूं, क्या मीना को पहाड़ा ना सिखाऊं?
4: पहाड़ा तो जरूर सिखाओ, पर तुम्हारा खेलना भी तो जरूरी है।
1: ये कैसे होगा, मैं खेलूं भी पहाड़ा भी सिखाऊं?
4: ये तो तुम दोनों जानो, लेकिन रोना धोना झगड़ा नहीं।
3: वाह क्या बात है, लेकिन क्या बच्चे हल निकाल पाएंगे?
0: जब भी मैं पहाड़ा सिखाने को कहती हूँ तुम खेलने चले जाते हो।
1: तू पहाड़े की बात ही तब करती है। अच्छा अब रो मत। अच्छा बता तू किसी और समय पहाड़ा याद नहीं कर सकती? तेरा मन शाम को खेलने को नहीं करता?
0: करता है पर पहाड़ा।
1: तो ये नहीं हो सकता कि हम दोनों ही शाम को खेल लें?
0: फिर पहाड़ा कब?
1: देख मैं रात को देर तक पढ़ता हूँ, तू जल्दी सो जाती है, तो तू जल्दी उठा भी कर, सुबह एक दो घंटे मुझसे पढ़ लिया कर।
0: तब तू कहेगा कि मैं सो रहा हूँ।
1: नहीं कहूँगा ना, मैं भी सुबह जल्दी उठा करूँगा और तुझे पहाड़ा सिखाऊंगा।
0: पक्का?
1: पक्का।
0: फिर गुस्सा तो नहीं करेगा?
1: क्यों करूँगा, तू तो मेरी छोटी बहन है।
0: हाँ सच, तो फिर मैं खेलने जाऊँ?
1: चप्पल तो पहन लो, मैं भी आ रहा हूँ।
3: कमाल है भाई, ठीक ही है, दूसरे की जरूरत को समझे बिना अपनी जरूरतें पूरी करना कहां तक ठीक है? क्या उमा देवी की तरह आप अपने बच्चों को अवसर देते हैं कि वे विवाद का ऐसा हल स्वयं निकालें जिसमें दोनों पक्षों का फायदा हो?
5: तो श्रोताओं इसी कार्यक्रम के साथ अब हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अब मुझे यानी अजीत को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम यानी कुसुम लता, जगबंधु
6: और मंजू जी के साथ विमलेश को कल तक के लिए आज्ञा दीजिए। नमस्कार।
7: उमंग उमंग उमंग उमंग।
8: CIET स्पॉन्सर्ड परिपाटी उमंग आण केटद
9: ആകാശവാണി। പ്രകൃതിക്ഷോഭങ്ങളെ എങ്ങനെ നേരിടാം? പൊതുജനങ്ങൾ അറിഞ്ഞിരിക്കേണ്ട കാര്യങ്ങൾ. ഈ വിഷയത്തെക്കുറിച്ചുള്ള ശ്രോതാക്കളുടെ ചോദ്യങ്ങൾക്ക് സംസ്ഥാന ദുരന്ത നിവാരണ അതോറിറ്റിയിലെ ഹസാർഡ് അനലിസ്റ്റ് ഫഹദ് മർസൂഖ് മറുപടി നൽകിയ ഹലോ ആകാശവാണി ഫോണിൻ പരിപാടിയുടെ ശബ്ദലേഖനം ഇപ്പോൾ കേൾക്കാം.
10: അതിഥിയോട് സംസാരിച്ചത് ജി സന്തോഷ് കുമാർ.
11: എല്ലാ ശ്രോതാക്കൾക്കും ഒരിക്കൽ കൂടി സ്വാഗതം. ഇവിടെ സൂചിപ്പിച്ചതുപോലെ ഇന്ന് നമ്മൾ ചർച്ച ചെയ്യുന്ന വിഷയം പ്രകൃതി ക്ഷോഭങ്ങളെക്കുറിച്ചിട്ടാണ്. നമ്മൾ പൊതുജനങ്ങൾ എന്തെല്ലാം കാര്യങ്ങളാണ് ഇതുമായി ബന്ധപ്പെട്ട് അറിഞ്ഞിരിക്കേണ്ടത്, എന്തെല്ലാം കാര്യങ്ങളാണ് ശ്രദ്ധിക്കേണ്ടത് എന്നുള്ളതാണ്. ഈ വിഷയത്തെക്കുറിച്ചുള്ള സംശയങ്ങൾക്ക് മറുപടി നൽകുന്നത് ഇന്ന് നമ്മോടൊപ്പം സംസ്ഥാന ദുരന്ത നിവാരണ അതോറിറ്റിയിലെ ഹസാർഡ് അനലിസ്റ്റ് ശ്രീ ഫഹദ് മർസൂഖ് ഇന്ന് നമ്മോടൊപ്പം ഉണ്ട്. അദ്ദേഹത്തെ പരിപാടിയിലേക്ക് സ്വാഗതം ചെയ്യുന്നു.
12: നമസ്കാരം.
11: നമസ്കാരം. നമുക്കറിയാം നമ്മുടെ സംസ്ഥാനം ഇന്ന് അടിക്കടിയുള്ള ഈ പ്രകൃതി ദുരന്തങ്ങൾ ഇന്ന് നേരിട്ടുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. 2018 മഹാപ്രളയം, 500-ൽ പരം ആൾക്കാർ അന്ന് മരിക്കുകയുണ്ടായി. അതിനുശേഷം ഉണ്ടായ 2019 കവളപ്പാറ ഉരുൾപൊട്ടൽ ദുരന്തം, പിന്നീട് 2024 വയനാട്ടിലെ ചൂരൽമല മുണ്ടക്കൈ ദുരന്തം,